नमो सुरोख रोखे नमो सुख सुखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे।

ನಾವು ನಾನೇ ತಂಕೈಬಲ್ ಬಲ್ ಜಾವು ರಹತವರ್ಗ ತವರ್ಗ ಮಾವತ್ಮನ್ನೇ ಪ್ರಿತ್ಮಗೋ ಗಣಾವ ಜಾನ ಪ್ರಭು ಪರಬೇನ್ ಬಾರ್ ಪೇಗ್ನ ಕೌ ಪೇನ ವರ್ಬದೆ ಸುಯಾಪನ ಕರೆ ಯಾವ ಜಾವ ಜನ್ಮ ಮರಾಯ जिसके अंदर इंद्रंकार किसी की तरह संसार दो तुम बान्य तुम प्रभु जाता नानक कुंजन जन भराता करो बेंती पार सब जाने अपना किया आप मन आप करतन मेरा किसे दूर जना किसे बजावत नेरा उपाप श्याम सकल तेरा सब जाने आ तुम की राय जिस पावे तिस लाए लड़ लाए थान तनंतर या सुमाई